0: हेलो हेलो, हेलो मुनिकस्कप्टा कोली जुआ नवा पेनम वाली वकम पदर कोई मोहे न हेलो
1: मरते
0: ई मरो के नी
1: नो
0: यारो
1: जाते
0: नावा आओ तम तंबरा
1: ओके फांडो पीटो पोलुश नोंगे तुम दिरा कुंबेरा वाया नाम पोस्ट कुरुआरा कुरुपे अने कंपे मतुंगोरी कुआ मोरिया नामची ने रे योना अशी नामची पन हिट शकोवा शकवार केरा पशामा शुआ Nanao, Kausa, Tangrengle, Jajara, na Ngame. Pana hetu sha uwiri, sha maembe, korokosha, difimba, sha ngondo, tambimba, sha kashi, mkongochi, tikukutu. Ano, pana hetu sha utatu, kanjara, dosa, zorosha, liwahi, kakuma, twa, sha irungu, ufinduko, sha maturu, Shaditunda, Shamnaro, Shaditata, Angunja, Kavija, Kavichi, na Mangamba. Pana sisa kulira, Masiwi, Mile 10, Kaguni, Mile 20, Stenda, Mile 30, Pingiro, Mbeyo, na Sihepera. Nani kayu kukia matupu? Asi ispana hetu shakowa, Shamashwa, Nanao, Hausa, Danene, Jajara na Ngame. Pare shauwiri, shamayembe, korokosha, difimba, shangondo, kambimba, shakashi, mkongochi na sikukutu. Pare se shautatu, kanjara, dosa, ngorosha, liwai, kakuma, twa, shairungu, mfinduko, shamaturu, shaditunda, shamunaro, shaditata, Changunja, Kavichi na Mangamba.